आगो लागी दिने, ए आगो लागी दिने, मिठा मिठा चाहना यो मनमा जागी दिने।